वत पराई को उठ रोवे, कर्म तर्म सगलाई खोवे, हुक्म ना बूझे आवण जाने, पाप करे ता पछोताणे, जो तु पावे सो प्रवाण।